0: This is
1: तो जब भी बोल तू बोल रे बंदे पहले उनको तोल जब भी बोल तू बोल रे बंदे पहले उनको तोल क्योंकि वो बहुत अनमोल है लेकिन बोल ही खोले बोल
2: बोल